0: Germany. The defense minister reaffirmed India's stand as the primary guarantor of peace and stability in the Indian Ocean region. Union Home Minister Amit Shah has said the government is firmly committed to making the country's coastal security unbreachable. Mr. Shah made the remarks while reviewing the progress made in the establishment of the Bureau of Port Security along with Union Minister for Ports, Shipping and Waterways, Sarbanand Sonowal. The Home Minister said only licensed private security agencies should be entrusted with port security and only personnel trained by the CISF should be deployed. He directed that training at the Port Security Training Institute should begin at the earliest by utilizing the existing infrastructure. Vice President C.P. Radhakrishnan will be on a day-long visit to Gaya in Bihar today. During the visit, the Vice President will address the inaugural session of the training program for the members of the Bihar Legislative Assembly at the Bihar Institute of Public Administration and Rural Development in Gaya. Indian Railways has approved 206 crore rupees for Kavach deployment on 680 route kilometers of Northern Railway to enhance safety and operational efficiency. The project aimed at expanding the indigenous safety system across high density and strategically important routes. The Railway Ministry said the provision of Kavach version 4.0 will be implemented on the Rewari, Delhi and Shakur Basti Bhatinda sections of Delhi Division. In the FIFA World Cup, Spain has booked its place in the semi-finals, defeating Belgium 2-1 in the second quarter-final at Los Angeles Stadium in Inglewood, United States last night. And in Wimbledon tennis, Czechia's Karolina Muchová will face compatriot Linda Noskova in the women's singles final in London today. And that is the end of this news bulletin.
1: आकाशवाणी पुणे, पराग चिंचोळकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन संस्थगित. आगामी हिवाळी अधिवेशन 7 डिसेंबर रोजी नागपुरात. शेतकरी कर्जमाफी योजनेतील 50,000 रुपयांची रक्कम आता 2 लाखांपर्यंत देण्याची घोषणा. 2025 पर्यंतची कर्जमाफीची अटही रद्द. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार अपघात प्रकरणी सत्य शोधून काढू, मुख्यमंत्र्यांचं आश्वासन. पुण्यातील मुक्काम आटोपून संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा पंढरीच्या दिशेनं मार्गस्थ. आणि राज्यातील धरणांमध्ये 41% अधिक उपयुक्त पाणीसाठा. आता सविस्तर बातम्या. विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन काल संस्थगित करण्यात आलं. या अधिवेशनात विविध 21 विधेयकांना मंजुरी देण्यात आली. विधिमंडळाचं आगामी हिवाळी अधिवेशन यावर्षी 7 डिसेंबर रोजी नागपुरात घेणार असल्याचं विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी सांगितलं. तत्पूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधान परिषदेत अंतिम आठवडा प्रस्तावावरील चर्चेला उत्तर दिलं. महात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजनेत मिळणारी 50,000 रुपयांची रक्कम आता 2 लाखांपर्यंत देण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली. याशिवाय 2025 पर्यंत असलेली कर्जमाफीची अट देखील काढून टाकण्यात आल्याचं त्यांनी जाहीर केलं. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघात प्रकरणी सीआयडी आणि एएआयबी या 2 संस्थांकडून तपास सुरू असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. विमानाच्या सर्व यंत्रणा तपासल्या असून अंतिम अहवाल पुढच्या वर्षी जानेवारीत येणं अपेक्षित आहे. तो मिळाल्यानंतरच पुढच्या तपासाची दिशा ठरवता येईल असं मुख्यमंत्री म्हणाले. स्थानिक स्वराज्य संस्थांना सरकारनं दिलेलं निधीचं सामाजिक आणि तांत्रिक लेखापरीक्षण करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे अशी घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल विधान परिषदेत अंतिम आठवडा प्रस्तावावर उत्तर देताना केली. दरम्यान राज्य सरकारनं या अधिवेशनातून लोकांची निराशा केली असल्याची टीका विरोधी पक्षानं अधिवेशन संपल्यावर घेतलेल्या वार्ताहर परिषदेत केली. राज्यात लोकशाही उरलेली नाही, सरकारच्या कारभारावर टीका करणाऱ्यांना धमकीची भाषा वापरली जाते असं काँग्रेसचे नाना पटोले म्हणाले. तर अधिवेशनात सरकारनं नागरिकांच्या प्रश्नांना न्याय दिला नाही असा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे भास्कर जाधव यांनी केला. सरकार लाखो कोटीच्या पुरवणी मागण्या मंजूर करून घेतं पण तो निधी खर्च करत नाही असं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार अजित जयंत पाटील म्हणाले. आषाढी वारीसाठी पंढरपूरकडे निघालेल्या संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालख्या पुण्यातील मुक्काम संपवून पुढे मार्गस्थ होत आहेत. तत्पूर्वी काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यात दोन्ही संतांच्या पादुकांचं दर्शन घेतलं. मंदिरात त्यांच्या हस्ते पालखीची पूजा झाली. मुख्यमंत्री सहायता निधी आणि धर्मादाय रुग्णालय

0: कक्षाच्या वतीनं आयोजित श्री क्षेत्र पंढरपूर आषाढी वारी चरणसेवा उपक्रमाला मुख्यमंत्र्यांनी भेट दिली आणि वारकऱ्यांशी संवाद साधला. वारकऱ्यांची सेवा हीच विठुरायाची सेवा असल्याचं ते म्हणाले. केंद्रीय संचार ब्युरोच्या पुणे विभागाच्या वतीनं आषाढी वारी सोहळ्यानिमित्त तयार करण्यात आलेल्या विशेष चित्ररथाचं उद्घाटनही फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आलं. पुणे महापालिकेच्या पुणे प्रथम सेवावारी अंतर्गत माऊली आणि तुकोबांच्या पालखीच्या मुक्कामस्थळी काल सामूहिक ऑनलाईन पसायदान पठण करण्यात आलं. महापौर मंजुषा नागपुरे यांच्या संकल्पनेतून राबवण्यात आलेल्या या उपक्रमाला देश परदेशातील लाखो भाविकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या पालख्या गेले दोन दिवस पुणे मुक्कामी होत्या. पालख्यांबरोबर असलेल्या लाखो वारकऱ्यांचा कालचा दिवस पुण्यात कसा गेला याबाबतचा हा वृत्तांत.
1: दोन्ही पालख्यांबरोबर पुण्यामध्ये दाखल झालेल्या दिंड्यांची निवासाची व्यवस्था पुणे आणि परिसरातल्या अनेक मंदिरांमध्ये महापालिकेच्या शाळांमध्ये करण्यात आली होती. गुरुवारपासून पुणे आणि परिसरात जणू रात्र उतरलीच नाही. टाळ मृदुंगांच्या गजरात अहोरात्र सुरू असलेल्या भजन गायनाचे स्वर परिसरामध्ये गुंजत राहिले. काल पहाटे 5 रस्त्यावर वर्दळ सुरू होती. अनेक वारकऱ्यांनी उत्साहाने पर्वती आणि इतर प्रसिद्ध देवस्थानांच्या ठिकाणी गर्दी केली होती. चौकाचौकात सकाळी 7 विविध संस्था संघटनांतर्फे वारकऱ्यांसाठी न्याहारी वाटप करण्यात आलं. ओंकारेश्वर मंदिर, काँग्रेस भवन, शिवाजीनगर, सहकारनगर भागात मुक्कामी असलेल्या दिंड्यांसाठी महापालिकेनं पाण्याचे टँकर, फिरती स्वच्छतागृह, स्नानगृह इत्यादींची व्यवस्था केली होती. अनेक संस्था संघटनांनी वारकऱ्यांचे कपडे शिवून देणं, पादत्राण दुरुस्ती, केस कापणं, पायांना कांस्यथाळी मालिश, औषधोपचार इत्यादी सेवांचीही व्यवस्था केली होती. विठुरायाचा गजर करतानाच परिसरातल्या सुरुदांच्या भेटीगाठी घेत थोडीफार गरजेची खरेदी करत शिणलेले देह पंढरीचं दृश्य डोळ्यात साठवत कधीतरी अपरात्री विसावले आणि आज पहाटे 5 सुमाराला पुन्हा पावलं चालायला लागली पंढरीच्या वाटेनं. माऊलींची पालखी आज दिवेघाटाची कठीण चढण पार करत रात्री सासवड मुक्कामी पोहोचेल, तर तुकोबारायांची पालखी लोणी काळभोरला विसावा घेईल. आकाशवाणी बातम्यांसाठी पुण्याहून डॉक्टर स्वाती महाळंक.
0: हे प्रादेशिक बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. पंतप्रधान नरेंद्र मोदी 3 देशांच्या दौऱ्याच्या शेवटच्या टप्प्यात काल न्यूझीलंडला पोहोचले. न्यूझीलंडचे पंतप्रधान ख्रिस्तोफर लॅक्सान यांनी विमानतळावर त्यांचं स्वागत केलं. गेल्या 40 प्रथमच भारताचे पंतप्रधान न्यूझीलंडला भेट देत आहेत. 2 दिवसांच्या या दौऱ्यात दोन्ही देशांदरम्यान व्यापार, गुंतवणूक, शिक्षण, तंत्रज्ञान यासह विविध क्षेत्रात सहकार्याबद्दल द्विपक्षीय चर्चा होणार आहे. पंतप्रधान मोदी आज न्यूझीलंडमधील भारतीय समुदायाला संबोधित करणार आहेत. राज्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे विविध धरणांमधील पाणीसाठ्यात हळूहळू वाढ होत आहे. कालपर्यंत राज्यातील मोठे, मध्यम आणि लघु अशा एकंदर 3,029 धरणांमध्ये मिळून 40,865 दशलक्ष घनमीटर उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. तो एकूण उपयुक्त साठ्याच्या 41.11% आहे. गेल्या वर्षी याच दिवशी हा साठा 56.31% होता. महसूल विभाग निहाय पाहता कोकण विभागात सर्वाधिक 58.18% उपयुक्त पाणीसाठा आहे, तर पुणे विभागात धरणांमध्ये सुमारे 7,000 घनमीटर म्हणजेच 45.91% पाणीसाठा आहे. छत्रपती संभाजीनगर विभागात केवळ 24.98% पाणीसाठा नोंदवण्यात आला आहे. अकोला जिल्ह्यात 10 170 पावसाची नोंद झाली असून हा पाऊस सरासरीच्या 84.7% आहे. यंदा गेल्या वर्षीच्या तुलनेत सुमारे 40 कमी पाऊस झाला आहे. अकोला जिल्ह्यातील पाऊसमान आणि पेरण्या याबाबत अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून.
2: अकोला जिल्ह्यात 7 तालुक्यात मागील वर्षीच्या तुलनेत कमी पाऊसमान नोंदवल्या गेले आहे. जिल्ह्यातील काही भागात दमदार पाऊस झाल्यामुळे खरीप पिकांच्या पेरण्यांना वेग आला असून शेतकरी बियाणे, खत व्यवस्थापन आणि इतर मशागतींच्या कामात व्यस्त आहेत. लागवडीखालील क्षेत्रांपैकी सरासरी 4,32,010 खरीप पेरणीचे क्षेत्र असून त्यापैकी आतापर्यंत 2,49,308.99 क्षेत्रावर खरीप पेरण्या आटोपल्या आहेत. पिण्याच्या पाण्याची स्थिती सध्या समाधानकारक असून पाऊस लांबण्याच्या पार्श्वभूमीवर जलसाठ्यांचे काटेकोर नियोजन करण्यात येत आहे. आकाशवाणी बातम्यांसाठी मधु कसबे, अकोला.
0: पिंपरी चिंचवडमध्ये मोशी इथल्या दुर्घटनेबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल सविस्तर आढावा घेतला. दुर्घटनेतील मृतांच्या

कुटुंबियांना प्रशासनाकडून आवश्यक ती सर्व मदत करण्याचे निर्देश त्यांनी दिले. दरम्यान मोशी दुर्घटनास्थळी बचाव कार्य अद्यापही सुरू आहे. सप्तशृंग गडावरील देवीचं मंदिर कालपासून भाविकांना दर्शनासाठी पुन्हा खुलं झालं. सोमवारपासून नाशिकमध्ये अतिवृष्टी होत असल्यानं सुरक्षेच्या कारणास्तव हे मंदिर बंद ठेवण्यात आलं होतं. ऑलिम्पिक सुवर्णपदकासह विविध आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धा जिंकलेला केनियाचा धावपटू विल्सन केपरॉप येत्या 12 जुलैला सिंधुदुर्ग जिल्ह्यात होणाऱ्या कुडाळ मॉन्सून हाफ मॅरेथॉनमध्ये सहभागी होणार आहे. विल्सन केपरॉप कुडाळमध्ये दाखल झाला असून त्यानं काल माध्यमांशी संवाद साधला. कोकणात एखादी प्रशिक्षण अकादमी स्थापन झाली तर खेळाडूंना प्रशिक्षण देण्यास तयार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. महिला क्रिकेटमध्ये भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिला कसोटी सामना काल इंग्लंडमधील लॉर्ड्स इथं सुरू झाला. पहिल्या दिवशी भारताचा डाव 285 धावात संपुष्टात आला. स्मृती मानधनानं 83 धावांची खेळी केली तर कर्णधार हरमनप्रीत कौरनं 58 तर दीप्ती शर्मानं 57 धावा केल्या. पहिल्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा इंग्लंडनं 1 बाद 21 धावा केल्या होत्या. हवामान. राज्यात सर्वत्र पावसाचा जोर कमी झाला आहे. आज सर्वच विभागात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल असा हवामान विभागाचा अंदाज आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन संस्थगित. आगामी हिवाळी अधिवेशन 7 डिसेंबर रोजी नागपुरात. शेतकरी कर्जमाफी योजनेतील 50,000 रुपयांची रक्कम आता 2 लाखांपर्यंत देण्याची घोषणा. 2025 पर्यंतची कर्जमाफीची अटही रद्द. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार अपघात प्रकरणी सत्य शोधून काढू मुख्यमंत्र्यांचं आश्वासन. पुण्यातील मुक्काम आटोपून संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा पंढरीच्या दिशेनं मार्गस्थ. आणि राज्यातील धरणांमध्ये 41% अधिक उपयुक्त पाणीसाठा. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: FM Gold, खरा सोना।
1: नमस्कार रसिकहो, सुप्रभात। 100.1 MHz वर आपण ऐकताय आकाशवाणी मुंबई केंद्राची FM गोल्ड प्रसारण सेवा। सकाळचे 10 वाजताय, तेव्हा सुरू करूया आपला कार्यक्रम मनस्पर्शी। आणि शब्दसुरांच्या या प्रवासात तुमच्या सोबत आहे तुमची सहप्रवासी गौरी कुलकर्णी।

तर मंडळी, गौरी, तू जेव्हा पहिलं गाणं लावतेस ना, तेव्हाच मी ओळखतो की आज तू कोणत्या विषयावर गप्पा मारणार आहेस. अगदी खरंय, पहिलं गाणं किंवा खरं तर पूर्ण 3 तास मी तुमच्याशी गप्पा मारत असताना जी गाणी आपण ऐकत असतो, तर बहुतेक वेळेला जे काही मला म्हणायचं आहे, जे काही मला सांगायचं आहे, तुमच्याशी गप्पा मारायच्या आहेत, त्या गप्पांचा विषय किंवा माझं ते म्हणणं तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी ही गाणी मला फार मदत करत असतात. आणि पहिलं गाणं तर बरेचदा असाच विचार करून मी लावते की ज्यातून आजच्या

आपल्या गप्पांचा विषय काय आहे तो विषय तुमच्यापर्यंत अचूक पोहोचावा जसा तो आत्ताच्या गाण्यातून पोहोचलेला आहे. मंडळी, तुम्हाला आठवत आहे का मागच्या वेळी जेव्हा आपण मनस्पर्शीमध्ये भेटलो होतो तेव्हा आपण स्वप्नांच्या दुनियेत जगत होतो, म्हणजेच आपण स्वप्नांविषयी बोलत होतो आणि एकूणच आपण इथंपर्यंत येऊन पोहोचलो होतो की जी स्वप्न आपल्याला दिसतात किंवा अधिक योग्य सांगायचं झालं तर आपण पाहतो त्या दोन्ही स्वप्नांच्या निर्मितीमागे आपल्या मनातली घालमेल किंवा आपल्या मनाचे गुंते असतात. त्यामुळेच स्वप्नांबद्दल बोलल्यानंतर आता ज्या गुंत्यांमुळे ही स्वप्न पडत आहेत त्या मनाला बाजूला ठेवून कसं चालेल. किंबहुना एक गोष्ट तुमच्या लक्षात आली आहे का, गप्पांचा विषय किंवा आपल्या विचारांमधला एखादा विषय कुठलाही असू देत परंतु फिरून फिरून फिरून ह्या एकाच गोष्टीपाशी तो येत असतो, तो म्हणजे तुमच्या माझ्या मनापाशी. ज्याला अजूनपर्यंत कोणी पाहिलेलं नाही ते नेमकं कुठे आहे कसं आहे ह्याविषयी बऱ्याच गोष्टी आहेत, त्याला बऱ्याच उपमा दिलेल्या आहेत असं हे मन, परंतु तुमचं माझं सगळं जगणंमुळे ह्याच्यापाशीच येऊन थांबलेलं आहे. त्यामुळे मागच्या वेळी स्वप्नांबद्दल बोलल्यानंतर आज मनस्पर्शीमध्ये ह्या मनाला बाजूला ठेवून आपण पुढे जाऊ शकत नाही का.

मंडळी स्वप्न आणि मन हे दोन्ही शब्द जेव्हा आपण एकमेकांच्या जवळ ठेवतो तेव्हा आपल्याला काय आठवतं? म्हणजे आत्ता मला काय आठवलंय सांगू? मला एक कविता आठवली, विशेषतः त्या कवितेचं शेवटचं कडवं आठवलं. असं कसं मन देवा, असं कसं मन देवा, असं कसं रे घडलं? हा प्रश्न आहे. असं कसं मन देवा, असं कसं रे घडलं, कुठे जागेपणी तुला असं सपान पडलं, कुठे जागेपणी तुला असं सपान पडलं. लक्षात आलंच असेल ना हे गीत, ही कविता. आणखीन दोन तीन मधली कडवी ऐकवते. मन मोकाट मोकाट याच्या ठाई ठाई वाटा. खरं आहे ना, मोकाट सुटलेलं असतं. सरळ एका मार्गावरून पुढे जाणं हे त्याला कुठे ठाऊक असतं? एकदा इथे धावतं, एकदा तिथे धावतं. म्हणूनच मन मोकाट मोकाट याच्या ठाई ठाई वाटा, जशा वाऱ्यानं चालल्या पाण्या वरल्या रे लाटा. किती छान वर्णन आहे. मन जहरी जहरी, हेही खरंय. मन जहरी जहरी याचं न्यार रे तंतर, अरे विंचू साप बरा त्याला उतारे मंतर. नाही का मंडळी, विंचू आणि सापावर त्याला काहीतरी उतारा तरी आहे. पण ह्या मनाचं जहर, एकदा का ह्या मनाचं जहरी पण समोर आलं की त्यानंतर त्याच्यावर काहीच उपाय नसतो. अगदी तुमच्या सगळ्यांच्या मनात पुढच्या ओळी सुरू झाल्या असतील, कारण बहिणाबाईंचे हे शब्द आहेत, त्यांची ही कविता आहे. मन वढाळ वढाळ उभ्या पिकातलं ढोर, किती हाकला हाकला फिरू न येतं पिकावर. आता एकूणच आपण ज्या ज्या वेळेला ह्या कवितेला आठवतं तेव्हा आपल्याला लक्षात येतं की ह्या मनाचं चंचल असणं जे आहे ते इतकं सुरेख शब्दात मांडलेलं आहे. विशेषतः यातल्या दोन ओळी की मन पाखरू पाखरू याची काय सांगू मात, आता होतं भुईवर गेलं गेलं आभाळात. आता इथे ना मंडळी आपण ह्याच कडव्यापाशी थोडंसं थांबणार आहोत, कारण भुई आणि आभाळ हे जे दोन संदर्भ येत आहेत ते इथे फार महत्त्वाचे आहेत. याचं कारण ते केवळ आत्ता होतं जमिनीवर आणि गेलं गेलं आभाळात इतकंच सांगणं नाही आहे, तर त्याच्या अल्याड पल्याड बरंच काही आहे. किंबहुना मनाचा जो स्वभाव आहे, जो स्वभाव बरेच

आपल्याला त्रासदायक ठरतो एकूणच आपलं आयुष्य जगत असताना. त्याबद्दल बरंच काही सांगू पाहतायत त्या. त्यामुळे या कडव्यावर आणि ह्यातली भुई आणि आभाळ या शब्दांवर आपण थोडंसं थांबणार आहोत, त्याचा आपण विचार करणार आहोत, पण त्याआधी पुन्हा एक छानसं गाणं ऐकणार आहोत.

0: एफएम गोल्ड, खरा सोना।
1: आकाशवाणीच्या कंटेंट सोर्सिंग पॉलिसी अंतर्गत कार्यक्रम निर्माते आणि निर्मिती संस्थांकडून सर्जनशील आणि दर्जेदार कार्यक्रमांसाठी प्रस्ताव मागवण्यात आले आहेत। अधिक माहितीसाठी https://prasarbharati.gov.in/NIPP या वेबसाइटला भेट द्यावी। शेवटची तारीख आहे 31 जुलै 2026।
2: तर मंडळी, मना तुझे मनोगत मला कधी कळेल का हा प्रश्न आपल्या प्रत्येकाला पडलेला असतो, आणि म्हणूनच मग आपण इथे तिथे या प्रश्नाची उत्तरं शोधायला सुरुवात करतो। सध्या आपण बहिणाबाईंच्या शब्दांपाशी थांबलो होतो। मन पाखरू पाखरू याची काय सांगू मात, आता होतं भुईवर गेलं गेलं आभाळात। तर भुई आणि आभाळ या चराचर सृष्टीकडे पाहताना जमीन आणि आकाश, जमीन आणि आभाळ ही दोन टोकं आहेत। आणि आपल्या मनाचा ना मंडळी हाच स्वभाव असतो, कायम टोक गाठण्याचा, हो की नाही? म्हणजे समोरच्याशी भांडत असताना, वाद सुरू असताना आपण बरेचदा हा शब्द वापरतो की तू म्हणजे ना अगदी टोकच गाठतेस बुवा, असं म्हणजे असं म्हणत असताना विशेषतः समोरच्याला आपल्या मनात असतो की काय गरज आहे हे असं करायची, आपण असे नाही बुवा। पण असं नसतं, आपण प्रत्येक जण म्हणजे मुळात आपलं मन एखादा विचार त्या मनाने घेतला आणि विशेषतः तो विचार जर भीती किंवा काळजीचा असेल ना, तर मग त्या विचाराची बेरीज नाही, त्याचा गुणाकार व्हायला लागतो। आणि अशा वेळी खरोखरच आपलं मन टोक गाठत असतं। तर म्हणूनच भुई आणि आभाळ इथे एकत्र आलं आहे

कारण बहिणाबाईंना ही हेच म्हणायचंय की हा मनाचा स्वभाव आहे की तो कायम टोक गाठत असतो आणि म्हणूनच हे मन आपल्याला इतकं दमवतं, आपली दमछाक करतं. मागेही कधीतरी मी म्हटलं असेल तुम्हाला की बरेचदा आपण आपल्या शरीराला जे नियम लावतो तेच नियम आपण मनाला लावत नाही, कारण शरीर आपलं दृश्य स्वरूपात आपल्या समोर आहे. मला माहिती आहे हे माझे हात, माझे पाय, माझं डोकं, आणि मग त्याची दुखणी खुपणी पण आपल्याला कळतात ना की आज माझं डोकंच दुखतं आहे, दातच दुखतो आहे, हे होतं आहे, ते होतं आहे. त्यामुळे ते दृश्य स्वरूपात असल्यामुळे त्याचे नियम आपण अगदी सांभाळलेले असतात. खूप साधी गोष्ट की समजा मी आता अगदी दीड दोन तास अशी चालून आले आणि माझे पाय खूप दुखत आहेत, तर मग मी काय म्हणेन की बाबा आज आता दिवसभरात मी नाही आहे परत बाहेर पडणार, कारण माझे पाय दुखत आहेत. म्हणजे माझ्या पायांना आता आरामाची गरज आहे असं माझं शरीर मला सांगतं आणि मी ते ऐकते, कारण माझे पाय माझ्या डोळ्यांना दिसत आहेत. पण मनाच्या बाबतीत कारण की ते आपल्याला दिसलेत नसतं म्हणूनच त्याला आपण ते नियम लावत नाही, आणि म्हणूनच आभाळ आणि भुई ह्या दोन टोकांना ही जी सतत ह्या मनाची ये जा सुरू असते, धावपळ धावपळ सुरू असते, ती आपल्या मनाला किती थकवते याकडे आपण म्हणावं तितकं लक्ष देत नाही. पण बहिणाबाईंनी मात्र चार ओळीत फार अचूकपणे ही मनाची दमछाक उघड केलेली आहे. आणखीन एक छानसं गाणं ऐकूया आणि मग त्यानंतर आपण आपल्या मनाचं हे जे काही वर खाली सुरू असतं त्याबद्दल थोडं अधिक बोलूया. पण आधी ह्या मनाला जरा रानात घेऊन जाऊया.

म्हणजे इकडे गाणं सुरू झालं ना की इथे फोन वाजायला सुरुवात होतो आणि मग होतं असं की सगळ्यांशीच तर बोलणं शक्य होत नाही. पण आत्ता एकांशी मी बोलत होते आणि त्यांचं असं म्हणणं होतं की गौरी काय करणार, विचारच तसे येतात. खूप खाली, आता जमीन आणि आभाळ, खाली आणि वर असे जर शब्दप्रयोग आपण करायचे म्हटले तर सध्या आपण असं ठरवू की जे नकारात्मक विचार आहेत, जे आपल्या मनाला निराश करतात, हताश करतात, त्याला आपण खाली जाणं म्हणू आणि जे सकारात्मक विचार आहेत त्यांना आपण वर जाणं, म्हणजे मनाने आपल्या विचारांनी वर जाणं असं म्हणू. तर ते पटकन काय म्हणाले की असेच विचार येतात, काय करणार. आता इथे पुन्हा गडबड अशी होती आपली आणि ही सगळ्यांचीच होते. आपण पण असंच म्हणतो ना की माझ्या मनात असा विचार आला. इथे आपण आपल्या मनावरचा ताबा घालवून टाकतो, कारण आला ना. जसं आत्ता मी इथे तुमच्याशी बोलती आहे आणि स्टुडिओचा दरवाजा उघडून कोणीतरी आत आलं, तर त्या माणसाच्या स्टुडिओच्या आत येण्यावर माझा कंट्रोल नाही आहे. त्याचा तो आला बुवा, मला काय माहिती, मी तर इथे बोलती आहे. आता मनात विचार आला असं म्हणत असताना त्याचा तोच अर्थ की आला विचार, त्याला मी काय करू, त्याच्यावर माझा कंट्रोल नाही आहे. आता माझ्या मनात आला, पण असं नसतं. हा शब्दप्रयोग आपण चुकवतो आहे बरं का. मी म्हटलं तसं, स्टुडिओचा दरवाजा उघडून कोणीतरी आत आलं तर मी त्या दरवाजापासून जवळपास एक काही अंतरावर आहे आणि त्यामुळे तो दरवाजा एका हाताने घट्ट मी धरूनच ठेवला आहे की कोणी आत येऊ शकणार नाही, असं नाही आहे. मी तुमच्याशी बोलते तेवढ्यात कोणी पटकन आत आलं तर त्यावर माझा कंट्रोल नाही, हे खरं. पण माझ्या मनात येणारा विचार नाही आहे, विचार आपण करतो आहे. इथे हे करते पण आपण स्वतःकडे घेतलं तरच पुढे काहीतरी होऊ शकतं. मी जर मुळे हातच झटकून टाकले की आला विचार, त्याला मी काय करणार, मग संपला विषय. जिथे माझ्या हातातच काही नाही त्याला मी काय करणार, मग आपण असेच रडत बसणार की काय ही मनाची घालमेल घालमेल, काय करणार, हे मनाचे गुंते कोण सोडवणार. कोणी नाही सोडवणार, कारण प्रत्येकाला आपलं आपलं मन आहे, प्रत्येकाला त्या मनाचे आपले आपले गुंते आहेत. त्यामुळे आपल्याला फार तर कोणी चार शब्द सांगू शकतं, आधार देऊ शकतं, सांत्वन करू शकतं, पण सोडवू नाही शकत. कारण मुळात आपल्या मनात विचार येत नसतो, तो विचार आपण करत असतो. आणि एकदा का आपण हे मान्य केलं, म्हणजेच ते करते पण आपण स्वतःकडे घेतलं, स्वीकारलं, की मग गोष्टी सोप्या होतात. कारण जे मी करते ते करायचं की नाही करायचं हा अधिकार, ह्याचा निर्णय घेण्याची ताकद मी माझ्या हातात ठेवली आहे. इथून पुढे, म्हणजे एकदा ताकद माझ्या हातात आली की मग गोष्टी सोडवणं, गुंते सोडवणं खूप सोपं जातं. ह्यावर थोडा अधिक विचार करूया. आणखीन एक छानसं गाणं खास तुमच्यासाठी.

तर मंडळी, आपण पाहत होतो की शरीराला आणि मनाला आपण वेगळेवेगळे नियम लावतो, किंवा आपण असं म्हणतो की माझ्या मनात विचार आला. जिथे आपण असं म्हणतो की माझ्या मनात विचार आला, तिथेच आपण आपल्या हातातला जो कंट्रोल आहे, जो मनावर असणं अपेक्षित आहे, म्हणजे आपण आपल्या मनाच्या ताब्यात नसून आपलं मन आपल्या ताब्यात असणं आवश्यक आहे, नाही का? पण जेव्हा आपण विचार आला असं म्हणतो, तेव्हा आपण तो ताबा सोडून देतो. त्यापेक्षा मी असा विचार केला असं जेव्हा आपण आपल्या मनाला

दमण्याची आपली जी स्टेज आहे ती येईल. मनाच्या बाबतीत पण तेच असतं, भुई आणि आभाळ हे वर खाली करून ते मन प्रचंड दमून जातं. आणि मग त्यानंतर जेव्हा आपल्याला त्या मनाची, त्याच्या ताकदीची खरोखर आवश्यकता असते, गरज असते, तेव्हा ते म्हणतं की आता मी दमलो, आता करण्यासारखं माझ्याकडे काही नाही आहे किंवा माझ्या अंगात तेवढे त्राण नाही आहेत. आणि मग ते मनाचे सगळे गुंते सुरू होतात आणि मग कदाचित ते गुंते फार वाढायला लागले की आपल्याला स्वप्नांबद्दल आपण बोललो होतो ना की सगळीच स्वप्न काही हवीशी नसतात, काही नकोशी असतात, घाबरवणारी असतात, रडवणारी असतात. तर ही सगळी नकोशीवाली जी स्वप्न आहेत ना, ती बहुधा आपलं मन खूप थकल्यानंतरच पडतात, कारण त्याच्याकडे स्वतःहून काही करण्याची ताकदच नसते ना. आणि म्हणून आपल्याला हे विचार जे आहेत ते स्वतःच्या ताब्यात ठेवता आले पाहिजेत. त्यासाठी आपल्याला मुळात आधी स्वतःच्या मनात काय सुरू आहे याकडे पाहणं आवश्यक आहे, त्याविषयी थोडंसं सजग असणं आवश्यक आहे. आणि पुन्हा तेच, शरीराला आपण जे नियम लावतो तेच मनाला लावायचे. समजा आपण स्वयंपाकघरात काम करतोय आणि स्वयंपाकघरात काम करत असताना तुमचं वय काही असो, म्हणजे अगदी तुम्ही वर्षानुवर्ष स्वयंपाकातले निष्णात सुग्रण असाल, पण तरीसुद्धा कात्री, सुरी, विळी या सगळ्या गोष्टी हाताळताना आपण अधिक सजग असतो की नाही, अधिक जागरूक असतो? याचं कारण, तिथे जागरूक असावंच लागतं जर आपल्याला स्वतःला इजा करून घ्यायची नसेल तर. मग मनाच्या बाबतीत सुद्धा आपल्याला तेवढंच करायचं आहे. कोणता विचार आत्ता आपल्या मनात सुरू आहे आणि हा विचार आपल्याला इजा करणारा तर नाही आहे ना, याच्याकडे फक्त थोडंसं लक्ष दिलं पाहिजे. एकदा ते लक्ष आपण द्यायला शिकलो, त्याविषयी सजग राहायला शिकलो, की त्यानंतर मग पुढच्या गोष्टी ज्या आहेत त्या बऱ्यापैकी सोप्या होऊन जातील, नाही का?

तर मंडळी, सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याकडे असतात, पण त्यावर पुन्हा प्रश्न असतो की अरे कळतंय, सगळं पटतंय, पण ते करायचं कसं, जमायला पाहिजे. आणि बहुतेक वेळेला ना, म्हणजे आत्ता मी तुमच्याशी गप्पा मारत असताना साधारण 75 पुढची जी आपली श्रोता मंडळी आहेत ती म्हणतात की म्हणे अगं बाई आता वय झालं, आता कसं बदलणार. म्हटलं हे असं म्हटलं कीच विषय संपतो ना, म्हणजे तिथे तुम्ही मुळी हत्यारं खालीच ठेवून सरेंडर होत आहे की झालं आता काही आम्ही करूच शकत नाही. मग म्हटलं कितीही गप्पा आपण मनाविषयी मारल्या तरी त्याचा काहीच परिणाम होणार नाही, नाही का. तर कसं आहे, हळूहळू जमेल तितका बदल करत राहणं स्वतःत, हे एकच उत्तर आहे त्यावर. आणि मी मगाशीच म्हटलं की शेवटी मन आपलं आहे, त्या मनातले विचार आपले आहेत, तर मग त्यामध्ये बदल तुम्ही आणि मीच करणार ना, बाहेरचं कोणी आपल्या मनापर्यंत कितीसं पोचू शकेल. त्यामुळे हळूहळू सवयीने, पुन्हा तेच मगाचं सांगते की जे आपल्या मनात विचार सुरू आहेत त्याविषयी सजग राहून की आत्ता काय चाललं आहे नेमकं माझ्या मनात, खरंच हा विचार करणं गरजेचं आहे का, ह्या विचाराने मला त्रास होतोय का मला छान वाटतंय, या सगळ्याची गणितं मांडून हळूहळू स्वतःशी बोलायला शिकलो ना आपण, तर मला असं वाटतं ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपोआपच आपल्याला मिळून जातील आणि आपलं मन हे आपला सगळ्यात जवळचा मित्र होऊन जाईल.

आणि रसिक हो मनाविषयी गप्पा मारत असताना त्या मनाला समजून घेत असताना आणि त्याच्याविषयी बोलत असताना आपली मनस्पर्शीची वेळ संपत आलेली आहे. एका गाण्यापुरता अवधी आपल्याकडे आहे. जाता जाता म्हणजे मी कुठे जात नाही आहे, पण मनस्पर्शीची सांगता करता करता एवढंच म्हणेन की आपण जितका वेळ आपल्या मनासोबत राहायला शिकू तितका आपण आपल्या मनाचा त्रास कमी करू शकू. आणि हा एक खूप साधा आणि सोपा उपाय आहे जो सवयीने सरावाने आपल्या प्रत्येकाला जमू शकतो. एक छानसं गाणं आणि मनस्पर्शीची सांगता. 11 वाजता भेटूया युवा तरंगमध्ये.

0: एफएम गोल्ड, खरा सोना।
1: नमस्कार रसिक हो, सुप्रभात। 100.1 MHz वर आपण ऐकताय आकाशवाणी मुंबई केंद्राची एफएम गोल्ड प्रसारण सेवा। सकाळचे 11 वाजताय, सुरू करूया आपला कार्यक्रम युवा तरंग। आणि शब्द सुरांच्या या प्रवासात तुमच्या सोबत आहे तुमची सहप्रवासी गौरी कुलकर्णी।

आणि रसिक हो, आज आपण युवा तरंगमध्ये पुन्हा एकदा खवय्यगिरी करणार आहोत. कसं आहे, पावसाळा सुरू झाला की काहीतरी असं चटपटी चटरपटर खावंसं वाटतं की नाही. आणि मग अशावेळी बरेचदा आपण फोनकडे वळतो की चला काहीतरी ऑर्डर करूया, पण ते तब्येतीसाठी बरं नसतं हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. आणि विशेषतः आत्ता तर आपल्या आजूबाजूला जे वातावरण आहे, म्हणजे खरं तर आपण सगळ्यांनी तुकाराम मुंढे सरांचे आभार मानले पाहिजेत, कारण त्यांच्यासारख्या निष्ठावान आणि प्रामाणिक अधिकाऱ्यामुळे आज आपल्याला हे कळतंय की बाप रे आपण काय खातोय. आणि म्हणूनच आपल्या तब्येतीची काळजी घेण्यासाठी आपण थोडंसं सजग असलं पाहिजे. आणि त्यामुळे आज युवा तरंगमध्ये आपण घरच्या घरी काहीतरी हेल्दी आणि मस्त चटपटीत असं पाऊस एन्जॉय करणारं, हा पावसाळा साजरं करणारं असं काय खाऊ शकतो याबद्दल गप्पा मारूया. सोबतीलाही छान छान गाणी आहेतच, तुम्हीही विचार करा, मीही विचार करते. छानसं गाणं ऐकू आणि त्यानंतर बोलू की आपण नाश्त्याला, ब्रेकफास्ट असं नाही म्हणत मी, पण एक स्नॅक्स म्हणतो ना, जेवणाच्या अधली मधली अशी खाण्याची वेळ, की जेव्हा आपल्याला असं काहीतरी चटपटीत हवं असतं, विशेषतः जेव्हा बाहेर मस्त पाऊस पडत असतो, काय खाऊ शकतो याबद्दल गप्पा मारूया. पण पुन्हा एकदा छानशी गाणी ऐकूया आणि त्यानंतर

0: मन शुद्ध तुझ गोष्ट हाय पृथ्वी मोलाची, हा पृथ्वी मोलाची, हाय पृथ्वी मोलाची। मन शुद्ध तुझ गोष्ट हाय पृथ्वी मोलाची, तू चाल पुढं तुला रगड्या भीती कशाची, परवा भी कुणाची,
1: परवा भी कुणाची,
0: परवा भी कुणाची।

मंडळी खूप पंचाईत होते, तुम्हाला माहिती आहे. काय आहे, इतके मस्त मस्त एक एक विषय असतात आपले, मग त्या अनुषंगाने तुम्ही आता मला छान छान छान छान पदार्थ सांगताय, पण बहुतेक जणांना सगळे पुन्हा तळलेलेच पदार्थ सांगताय. मी काय म्हटलं, पावसाळा साजरा करायचा आहे हे बरोबर आहे, पण जरा आपण हेल्दी ऑप्शन्स पण, आणि असतात हां, भरपूर आहेत हेल्दी ऑप्शन्स, पण आपण म्हणजे ते काय कांदा भजी आणि अजून कसली भजी, ते भजी भजी भजीच झालं आहे सगळं. त्या पलीकडे थोडंसं जायचं आहे म्हणून तर आज आपण खवय्येगिरी करतो आहे ना. तर आणखीन एका ताईंचा फोन आला होता, त्यांनी मला, मी त्यांचं नाव विसरले, पण त्यांनी ना सांगितलं की आज काय, आज एकादशी असल्यामुळे त्यांचा उपास आहे, आणि त्या म्हणाल्या की त्या कटलेट्स करून खाणार आहेत, उपासाची कटलेट्स. आणि त्यांनी मला रेसिपी सांगितली, पण ना मी ती तुम्हाला सांगत नाही आत्ता. याचं कारण असं आहे की माझ्या मनात एक मस्त विषय आला त्यामुळे. आपण बरेचदा युवा तरंगामध्ये आजची तरुणाई आणि मग ती कशी हेल्थ कॉन्शियस असते आणि ह्या सगळ्या अनुषंगाने खवय्येगिरी बद्दल बरेचदा बोलतो, तर आपण अजून एक असाच विषय घेऊया, तो म्हणजे उपासाचे पदार्थ. आज नाही होणार, कारण आज आपला ऑलरेडी विषय ठरलेला आहे, पण नेक्स्ट टाईम, पुढच्या वेळी जेव्हा कधी मी येईन ना इथे, तेव्हा आपण उपासाचे पदार्थ हा विषय घेऊ. याचं कारण असं की मी तुम्हाला म्हटलं ना की पारंपरिक पण त्यातही अधिक शरीराच्या दृष्टीने सकस किंवा असं काहीतरी त्यात नवीन नाविन्यपूर्ण प्रयोग करणं ही एक तरुणाईची आपली आवड आहे, आणि खूप छान छान प्रयोग याही क्षेत्रात झालेले आहेत, मी पाहिलेत. फक्त त्याविषयी तुमच्याशी सविस्तर गप्पा मारायच्या राहून गेल्या आहेत, त्यामुळे पुढच्या भेटीत आपण उपासाचे हेल्दी ऑप्शन्स हा विषय घेऊ, आणि तेव्हा ह्या ताईंनी सांगितलेली जी हेल्दी कटलेट्सची रेसिपी आहे ती मी तुम्हाला सांगेन. आज नको. हां, आता मी तुम्हाला म्हटलं तसं की भजीच्या पलीकडे जाऊया की जरा. आता मक्याची पण भजीच का बरं खायची आहे तुम्हाला? ते छान लागतं आहे मला मान्य आहे, पण उकडवून पण छान लागतात की मके, खरंच चांगले लागतात. म्हणजे आजकाल सफेद मका काही फार पटकन मिळत नाही, पिवळा मकाच मिळतो निदान माझ्या आसपास तरी. बुवा, तुमच्याकडे जर सहज मिळत असतील तर किती छान. मला खरं तर तो सफेद मका आवडतो, कारण तो फार गोड नसतो, आणि हा पिवळा मका त्याच्या इंग्रजी नावाप्रमाणेच खूपच स्वीट असतो. पण तरी ठीक आहे, आता पाऊस आल्यावर जसं म्हणतात ना, काही गोष्टी आपण काही ह्या करतोच, तसंच त्यातलाच एक भाग ते म्हणजे मका भाजून खाणं, ह्याची

गंमत आहेच, पण मला घरात तो मका भाजून खाण्यात काही एवढी मज्जा येत नाही. त्यापेक्षा असं छान बाहेर मित्रमंडळींबरोबर फिरत असताना तो गाड्यांवरचा असा भाजलेला मका, त्याला भरपूर चोळलेलं लिंबू, मीठ, तिखट, कमाल, एकदम छान लागतं. घरात म्हणाल तर कॉर्न मक्याचे छोटे छोटे तुकडे करून ते छान उकडवून तुम्ही त्याला घरगुती तुमच्या आवडीचे मसाले लावून खाऊ शकता. अत्यंत हेल्दी आणि तितकाच चटपटीत प्रकार. एक ना मी रील बघितली होती, त्या रीलमध्ये त्या काकूंनी काय केलं माहिती आहे, थोडंसं तेल घेतलं, त्याच्यावर लसूण, त्यानंतर मला वाटतं पेरी पेरी का असा कुठल्या तरी मसाल्याचं त्यांनी नाव घेतलं, तो मसाला, घरातला आपलं हळद, लाल तिखट आणि असं काय काय काय काय घातलं, आणि त्यामध्ये ते छान उकडलेले जे ह्याचे मक्याचे तुकडे होते ते छान घोळवले आणि ते इतकं मस्त दिसत होतं वरून छान कोथिंबीर वगैरे घालून. तर मी म्हटलं ना तुम्हाला, आपण भजीच्या पलीकडे जायलाच पाहिजे. हे असे काही ऑप्शन्स आहेत जे खूप हेल्दी असतात. तसंच आणखी एक छान म्हणजे धिरडी. आता तुम्ही म्हणाल हे काय गौरी, हा रोजचा आहे आपल्या न्याहारीचा प्रकार. हो आहे, पण पाऊस बाहेर मस्त पडत असताना तुम्ही छान भरपूर भाज्या घालून मुगाचं धिरडं जर केलं आणि गरम गरम छान चुरचुरीत, तेव्हाच आता करणाऱ्यांसाठी हे हा सगळ्यांना द्यायचं आणि मग नंतर थंड झालेलं खायचं असं नाही करायचं. पावसाचा आनंद प्रत्येकाने घेतला पाहिजे, त्यामुळे चुरचुरीत तेवढ्यापुरता तो गॅस बंद करून टाकायचा, छान खिडकीत बसायचं आणि त्या धिरड्याचा आनंद घ्यायचा. भजीपेक्षा किंवा तळलेल्या कुठल्याही गोष्टीपेक्षा हे दोन्ही पर्याय खूप छान आहेत. आणखी बरंच काय काय आठवत आहे पण मला भूक पण लागली आहे. तुम्ही छानची दोन गाणी ऐका, मी भेटते परत तुम्हाला.

0: आकाशवाणीच्या कंटेंट सोर्सिंग पॉलिसी अंतर्गत कार्यक्रम निर्माते आणि निर्मिती संस्थांकडून सर्जनशील आणि दर्जेदार कार्यक्रमांसाठी प्रस्ताव मागवण्यात आले आहेत. अधिक माहितीसाठी https://prasarbharati.gov.in/NIPP या वेबसाईटला भेट द्यावी. शेवटची तारीख आहे 31 जुलै 2026.
1: FM Gold, खरा सोना.

तर मंडळी, मला ना कधी कधी काय, मला नेहमीच असं वाटतं की बरेच जण तुम्ही इथे, काही जण मला जे प्रश्न विचारतात ना, ते मुद्दा मला चिडवायला विचारतात. जसं आत्ता मला एकाने, मग काय खाल्लंस तू किंवा काय खातीयस तू आता? एक तर मी घरी गेल्याशिवाय काही खात नाही, ते स्टुडिओत बसून फक्त तुमच्याशी गप्पा मारणं, तुम्हाला छान छान गाणी ऐकवणं एवढंच मी करते. भूक लागली म्हटलं म्हणून काय झालं. आणि समजा एक टक्का असं धरून चला की माझ्याकडे असं खूप छान रुचकर असं काहीतरी आहे, डबा आहे माझ्याकडे, तरीही इकडचं माझं बोलणं संपल्यानंतर ना इथे फोनवर तुमच्याशी गप्पा सुरू होतात, मला वेळ कुठे देता मंडळी तुम्ही खायला? आणि मग प्रश्न विचारता की काय खात होतीस तू किंवा काय खातीयस भूक लागली, तर काहीही नाही, खरंच काही नाही. पण एक आणखीन हेल्दी ऑप्शन जो तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी सुचवला, सूप्स, घरी केलेले. मी ना एक गोष्ट आत्ताच सांगते की मी आत्ता तुम्हाला सूप्सबद्दल सांगणार आहे, किंवा व्हेजिटेबल्स उपमा, ओट्स, हे जे वेगळे पोहे, हे जे आपले घरगुती न्याहारी असते, पण हे म्हणत असताना मला घरातलं ताजं अन्न अपेक्षित आहे, चकचकीत पाकिटातलं नाही. कारण मी एक खूप छान लेख वाचला होता, परंतु तो लेख मला असा फाटक्या कागदावर मिळाला होता, त्यामुळे तो कोणी लिहिला होता काय हे सगळे डिटेल्स माझ्याकडे नाही आहेत. मला थोडासा भाग, तो आपला एक म्हणतात तसं चिटोरं माझ्या हाती आलं, मी ते वाचत गेले आणि खूप छान म्हटलं होतं त्याच्यात. त्यात काय म्हटलं होतं की आपल्याला जगण्यासाठी काय हवं, तर शरीराला अन्न हवं. आणि अन्न हे जर आपण आपल्या जगण्यासाठी वापरतो, तर मुळात त्या अन्नामध्ये जीवन असलं पाहिजे. म्हणजे असं की सफरचंद, संत्र, हे

हे फळ समजा आपण खातोय किंवा आपण जे धान्य खातोय ते धान्य आपण पेरलं तर त्यातून एक जीवन उगवतं ना. परंतु हे ज्या चकचकीत पाकिटात सगळं पॅकबंद असतं भरपूर केमिकल्स आणि काय काय घालून ते टिकवण्यासाठी त्यात काय काय असतं ते तुम्ही जमिनीत पेरा, काय उगवणार आहे त्यातनं? काहीच नाही, कारण मुळात ते जिवंत अन्न नाहीच आहे. मग हे असं की ज्यातून काही उगवणारच नाही किंवा ज्यामध्ये जिवंतपणाच नाही आहे असं अन्न मुळात त्याला अन्न का म्हणायचं आणि ते मी माझ्या पोटात काबर घालायचं? हा प्रश्न मी नाही पण प्रत्येकाने स्वतःला विचारायला हवा. आणि म्हणून मी ज्या सूप्सबद्दल किंवा भरपूर भाज्या घातलेल्या उपमा पोहे ह्या पदार्थांबद्दलचे बोलते आहे ते आपण आपल्या घरी केलेले पदार्थ. तर आता पुन्हा सूप्सकडे येऊया. खूप छान लागतात गरमागरम सूप्स, मिश्र भाज्यांचं, दुधी टोमॅटो, नुसता टोमॅटो, गाजर किंवा इव्हन गाजर, लाल भोपळा, थोडासा अर्धा कांदा आणि टोमॅटो, हे कॉम्बिनेशन पण खूप यमी लागतं. तर ही अशी छान गरम गरम सूप्स घेऊन तुम्ही पावसाळा साजरा करू शकता. किंबहुना आपण आता ब्रेकफास्टविषयी किंवा एकूण अशा स्नॅक्सविषयी बोलतो आहे म्हणून, परंतु मी ना एक प्रकार पाहिला होता की जो आपण म्हणण्यापेक्षा जो जेवणाऐवजी आपण खाऊ शकतो असं ते होतं. त्यामध्ये काय होतं तर त्यामध्ये वेगवेगळ्या आणि भरपूर अशा भाज्या होत्या आणि नूडल्स होते. आणि वन पॉट मील हे जे पाश्चात्य खाद्य संस्कृतीमध्ये जर तुम्ही बघायला गेलात तर हे खूप फेमस असं कन्सेप्ट आहे की जे वन पॉट मील, वेगळं वेगळं वेगळं असं नाही आपण खात तिकडे, तर अशा वेळी हे खूप छान लागतं की त्याच्यात ह्याचे आपले तांदळाचे किंवा इतर कुठल्या धान्याचे नूडल्स असतात आणि त्या नूडल्ससोबत तुम्ही शाकाहारी मांसाहारी जो काही तुमचा आहार असेल त्यानुसार त्यामध्ये वेगवेगळ्या इतर गोष्टी घातलेल्या असतात आणि असं भरीव दिसतं ते. साधारण एक बोल आपण जर ते प्यायलो तर मला वाटतं त्याच्यानंतर आपल्याला अजून काही लागणारच नाही, कारण भरपूर भाज्या आणि नूडल्सपासूनच ते बनवलेलं असतं. मी जर चुकत नसेल तर त्याला थुक्पा असं नाव आहे, THUKPA, व्हेजिटेबल थुक्पा असं म्हणतात. आणि त्यामध्ये हे असतं नूडल्स आणि भरपूर भाज्या. तर हे असं काहीतरी आपण आपल्या मनाने, ठीक आहे आपल्याला अगदी प्रॉपर रेसिपी नसेल किंवा त्या विशिष्ट पाश्चात्य खाद्य संस्कृतीविषयी सगळी माहिती नसेल त्यांनी सांगितलेल्या, कारण शेवटी काय ना आपण जिथे राहतो त्या मातीत जे पिकतं ते आपल्यासाठी सर्वोत्तम, त्यामुळे आपण आपल्याकडे मिळणाऱ्या भाज्या बिज्या ज्या आहेत त्याच्या आधाराने हे असे काहीतरी प्रयोग करू शकतो आणि काहीतरी हेल्दी ऑप्शन निवडू शकतो हा पावसाळा एन्जॉय करण्यासाठी. बघा आता इतपत आपल्या गप्पा झाल्यानंतर आता फायनली सामोसे, वडी, वडे आणि भजा ह्याबद्दल बोलणारा एकही फोन मगाशच्या दोन गाण्यांच्या वेळी तरी आलेला नाही, याचा मला आनंद आहे. काहीतरी हेल्दी ऑप्शन्सच्या दिशेने आपल्या विचारांना सुरुवात झालेली आहे आणि एकदा विचारात ते आलं की कृतीत यायला काय वेळ लागतो. पुन्हा छानसं गाणं ऐकूया मंडळी.

आणि मंडळी आता युवा तरंगच्या सांगतेकडे आलेलं असताना आपण तसंही न्याहारीवरून जेवणापर्यंत पोचलेलोच आहोत. मगाशी आपण वन पॉट मीलबद्दल बोललो ना, तर मग आपल्या घराघरात होते तो पदार्थ होते ती असं म्हणून मी जरा थांबले, विसरून चालणार नाही. ती म्हणजे खिचडी. साबुदाण्याची नाही, उपवासाचे पदार्थ आपण पुढच्या वेळी बोलणार आहोत. मूग तांदळाची खिचडी किंवा मिश्र डाळींची खिचडी, गरमागरम खिचडी आणि वरून छान साजूक तुपाची धार. थोडंसं साजूक तूप चांगलं असतं, त्याच्यात काही एवढा प्रश्न नसतो की ते खावं की नाही, किंवा अगदी सुकी सणसणीत खिचडी ही तर व्याख्याच तुमच्या माझ्यासारख्यांच्या डोक्यात शिरणारी नाही आहे. खिचडी म्हटलं की छान मऊसर शिजवलेला तो भात आणि त्यावर छानपैकी तुपाची धार. आता हे सुद्धा पावसासाठी एकदम परफेक्ट कॉम्बिनेशन आहे. मग बाजूला आता आपल्यासारख्यांकडे तर काय वेगवेगळ्या चटण्या असतात, लोणची असतात, मेतकूट असतं. मेतकूट फक्त काही मऊ भाताबरोबरच छान लागतं असं नाही बरं का, खिचडीबरोबर सुद्धा खूप छान लागतं. आणि मग अशा वेळी तेलाचा एक थेंबही न वापरता, हां मी म्हटलं ना आजच्या आपल्या भागात आपण तेलाला विसरूनच बोलतोय, त्यामुळे छान उडदाचा भाजलेला पापड. मग वरून जर म्हणजे तुम्ही पुलंचे लेख वाचले असतील आणि तुम्हाला ते अगदी असं आठवत असेल, मला असं बरेचदा होतं, पुलंचे हसवणूकमधले लेख असे बरोबर नको तेव्हा आठवतात आणि मग असं वाटतं आता एवढं केलंय तर हे पण करूच या असं म्हणून मग पुलंना आठवत त्या ताटामध्ये आणखीन एखादा तरी पदार्थ वाढतो. तर भाजलेला उडदाचा पापड असला की त्याला लावलेलं खोबरेल तेलाचं बोटच म्हणते बरं मी, थोडंसं लावून खूप छान टेस्टी लागतं. तर हा एक खूप छान पदार्थ आहे, घरगुती छान मऊसर खिचडी. एकूणच काय तर आपण सध्या बाहेरच्या जगात जी काही बनवा बनवी चाललेली आहे त्यापासून स्वतःला वाचवलं पाहिजे, सांभाळलं पाहिजे आणि स्वतःच्या तब्येतीची जास्तीत जास्त काळजी घेण्यासाठी घरातच छान छान पदार्थ करून खाल्ले पाहिजेत. हेच मला सांगायचं होतं. आजच्या युवा तरंगमध्ये आपण बरेच हेल्दी ऑप्शन्ससुद्धा डिस्कस केले. आता मात्र युवा तरंगाची वेळ संपत आली आहे. छानछा गाण्यांचा आस्वाद घेऊया आणि 12 वाजता भेटूया रंजक सफरमध्ये एक नवीन विषय घेऊन.

0: ते अजी तुझी माजी ही जोड़ी कभी किती छान छान
1: ये सजनी सवणी सजनी तू किती नाजूक गोरी गोरी गोरी पान
0: चंद्रमुखी दिसते ते अजी तुझी माजी ही जोड़ी कभी किती छान

0: राजा वसला श्रृंगार राजा तू हम सवाद मिला राजा मी चरणंगा कुरुपती तू रे इस्पिकता राजा
1: याची टोपी त्याला मी त्याची टोपी आला
2: कळे नाही झाला पुरता बुडाला
1: लोक भुलतात या भरल्या रंगाला
2: खोट करी खरं त्याला तुम्ही असला

0: नवनी कशी गंधवनी राजकोषिण कोळदिन मद सरमान मान
1: मी नवरा दिस तो भवरा तुझे कुंकवत देव बाई थोड तरी भान भान
0: तू नवनी कशी गंधवनी राजकोषिण कोळदिन मद सरमान मान
1: मी नवरा दिस तो भवरा तुझे कुंकवत देव बाई थोड तरी भान भान
2: नको रे दागा मोहना राजा प्रीति ची मी बावरी होय बावरी।

उन्हाळा हिवाळा हो आम्ही सारे साथ जिथे जिथे जाऊ तिथे चला की ही जाऊ सुखासाठी जग मध्ये इथे तिथे चाले अशी बनवा बनवी अशी ही बनवा बनवी बनवा बनवी अशी ही बनवा बनवी।

0: प्लैटिनम गोल्ड, खरा सोना।
1: नमस्कार, असी कहो निवांत दुपार। 100.1 MHz वर आपण ऐकताय आकाशवाणी मुंबई केंद्राची FM गोल्ड प्रसारण सेवा। दुपारचे 12 वाजतायत, तेव्हा सुरू करूया आपला कार्यक्रम रंजक सफर। आणि शब्दसुरांच्या या प्रवासात तुमच्या सोबत आहे तुमची सहप्रवासी गौरी कुलकर्णी।

0: रसिका हो, आज रंजक सफरमध्ये आपण कवी गीतकार शांताराम नांदगावकर यांच्या सुंदर सुंदर गाण्यांविषयी बोलणार आहोत, त्यांची गाणी ऐकणार आहोत. आज 11 जुलै त्यांचा स्मृती दिवस आहे आणि त्यानिमित्ताने त्यांच्या स्मृतींना वंदन करून आपण आज त्यांच्या लेखणीतून साकारलेली अशी सुंदर सुंदर गाणी ऐकणार आहोत. खरं तर गाणी इतकी सुंदर आहेत आणि इतकी आहेत की फक्त तुम्हाला गाणी ऐकवायची म्हटलं तरीही आपला हा जो कार्यक्रमाची आपली वेळ आहे ती संपून जाईल आणि तरीही असं वाटत राहील मला की हे गाणं राहिलं, ते गाणं ऐकवायचं राहिलं. परंतु आज मात्र आपण त्यातल्या काही गीतांच्या शब्दांकडे थोडंसं अधिक थांबून पाहणार आहोत. अतिशय साधे सोपेपणाने परंतु तितक्याच गडदपणे ती भावना व्यक्त करणारी अशी ही सगळी गाणी आहेत.
1: मुरली धर गणच्या

मंडळी माणिक त्यांच्या आवाजातलं हे गीत आत्ता आपण ऐकलं. आता थोडंसं ह्या शब्दांपाशी थांबूया. बघा, आपण ज्या ज्या वेळेला भक्ती मार्ग, भक्ती संप्रदाय याबद्दल वाचतो त्यावेळेला आपल्या लक्षात येतं की सगळे संत आपल्याला हेच सांगतात की तुम्हाला तुमच्या आराध्याच्या चरणी स्वतःला समर्पित करायचं असतं, संपूर्ण समर्पण. तिथे मग तो आणि मी, आप पर असा भावच उरत नाही. आता हे सगळं आपल्याला माहिती असतं, परंतु ते शब्दातून मांडत असताना इतक्या साध्या सरळ तरीही प्रभावी शब्दात मांडणं हे फार कठीण असतं. जसं आत्ता जे गीत आपण ऐकलं ते शब्द काय आहेत, प्रभू मी तुझ्या करातील वीणा, आनंदाचे छेड सूर वा अश्रू जलाची करुणा. म्हणजे सर्वसामान्यपणे जे आपल्यासारख्या सर्वसामान्यांचं होतं की मला हे पाहिजे, मला हे नको, मला सुख दे, मला दुःख नको देऊस, हे मागणं असतं आपलं त्या परमेश्वराकडे. परंतु इथे हे शब्द सांगतायत की एकदा मी स्वतःला तुझ्या हातात दिल्यानंतर आता त्यातून आनंदाचे सूर छेड किंवा अश्रुजलाची करुणा. सात स्वरांच्या जोडूनी तारा, तूच घडविले या आकारा, तुझ्याच केवळ करस्पर्शाने फुलवी तूच तराणा, तुझ्या मनातील दिव्य सुरावट, कोणी न जाणतो नशिबाचा पट, तव चरणांशी लीन होतसे रंक असो वाराणा. खूप सुंदर साधे सोपे शब्द आहेत, जे शब्दांचा अर्थ उलगडून सांगावा लागत नाही, परंतु ते शब्द वाचता वाचताच भक्ती मार्गावरून जात असताना जे जे संतांनी त्यांच्या अभंगांमधून लिहून ठेवलंय त्याचं सार आपल्यापर्यंत अगदी सहज पोचून जातं. नांदगावकरांनी लिहिलेली इतरही गाणी जेव्हा आपण पाहतो तेव्हा आपल्याला लक्षात येतं की अगदी बालगीतापासून ते प्रेमगीतांमध्ये प्रीतीचं मिलन आणि विरहाची करुण गीतं, हे सगळे भाव त्यांच्या गीतांमधून फार प्रभावीपणे आपल्या समोर येतात. मी बालगीतांचा उल्लेख केला तर एक खूप छान, सगळ्याच लहानच कशाला, लहानांपासून थोरांपर्यंत सगळ्यांचा आवडतं असं एक बालगीत आहे, ते आधी आपण ऐकूया आणि त्यानंतर आपण प्रेमगीतांकडे, विरहगीतांकडे वळूया.

मंडळी, शांताराम नांदगावकर यांचा आज स्मृती दिवस आहे आणि त्यानिमित्ताने आपण त्यांच्या गीतांविषयी बोलतोय. त्यांच्या पहिल्या कवितेचा किस्सा जो मी एका मुलाखतीत त्यांनी सांगितला होता, तर तो किस्सा असा होता की ते 10वीत होते तेव्हा जेव्हा त्यांनी पहिलं गीत हे लिहिलं, पहिली कविता लिहिली असं आपण म्हणू. आणि ते असं त्यात त्यांनी म्हटलं होतं की अभ्यासाला बसायच्या आधी देवासमोर दिवा लावायचा आणि बसायचं, असं त्यांचं नेहमीचं रोजचं रुटीन होतं. आणि असं जायचं की ते म्हणाले की मी जेव्हा जेव्हा दिव्याची ज्योत बघायचो तेव्हा मला त्याबद्दल काहीतरी वाटायचं. आणि ज्या कोणाला मी ह्या म्हणजे गायक कवींना किंवा शायरांना त्या ज्योतीचं जे वर्णन केलेलं ऐकलं तर ते मला कधी पटायचं नाही की हे जे काही ह्या ज्योतीबद्दल दिव्याच्या म्हणतायत ते मला पटत नाही आहे, मला आवडत नाही आहे असं.

आणि मग तेव्हा त्यांचे जे मित्र होते ते म्हणाले की मग तूच का नाही एखादी कविता लिहित, की जे काही हे कवी म्हणत आहेत, शायर म्हणत आहेत, ते तुला पटत नाही आहे, तर मग तू तुला नेमकं काय वाटतंय ते तू तुझ्या शब्दात तुझ्या कवितेतून उतरव. आणि अशी त्यांनी 10वीत असताना पहिली कविता लिहिली होती.

मंडळी, आतापर्यंत जी जी गीतं आपण ऐकली त्या प्रत्येक गीतातून जे म्हटलं होतं ते फार म्हणजे त्या भावना फार वेगवेगळ्या होत्या. मुळात असं असतं की कुठलंही गाणं जेव्हा आपल्या मनाचा ताबा घेतं, ते आपल्या मनात रुतून राहतं, त्याचं कारण हे असतं की ते शब्द, त्या शब्दांना दिलेलं संगीत आणि अर्थातच तो स्वर, ह्या तिन्हीचं एक सुरेख असं शिल्प जेव्हा तयार होतं त्यावेळेला रसिकांच्या मनाचा ते ठाव घेतं. आणि मी तुम्हाला मगाशी सुरुवातीला जेव्हा आपण कार्यक्रमाला सुरुवात केली तेव्हाच सांगितलं की वेगवेगळ्या भावनेला अधोरेखित करणारी अशी गीतं शांताराम नांदगावकर यांनी लिहिलेली आहेत. त्यातही विशेष करून जेव्हा आपण त्यांच्या प्रेमगीतांबद्दल बोलतो तेव्हा प्रेम म्हटलं की तिकडे मिलन आलं, तसाच विरहही आला. आणि ह्या दोन्ही भावनांना खूप सुंदर पद्धतीने मांडणारी अशी गीतं आपल्याकडे आहेत. तर आता आपण प्रेमगीताकडे सुरुवातीला वळणार आहोत, ऐकूया.

आणि मंडळी, पुढची छान छान गाणी ऐकण्यापूर्वी आजचा प्रश्न तुम्हाला विचारते. तर प्रश्न असा आहे की शांताराम नांदगावकर यांनी लिहिलेलं एक गीत जे एका खेळाशी जोडलेलं आहे आणि ते गायलेलं सुद्धा एका खेळाडूनेच आहे. खूप सोप्पा प्रश्न आहे, मला खात्री आहे सगळ्यांना याचं उत्तर येत असणार आहे, त्यामुळे पटकन मला उत्तर सांगा. नेहमीप्रमाणे तुमच्या फोनची मी वाट पाहते आहे.

0: आकाशवाणीच्या कंटेंट सोर्सिंग पॉलिसी अंतर्गत कार्यक्रम निर्माते आणि निर्मिती संस्थांकडून सर्जनशील आणि दर्जेदार कार्यक्रमांसाठी प्रस्ताव मागवण्यात आले आहेत। अधिक माहितीसाठी https://prasarbharati.gov.in/NIPP या वेबसाइटला भेट द्यावी। शेवटची तारीख आहे 31 जुलै 2026।
1: आणि मंडळी, मी तुम्हाला जो प्रश्न विचारला होता, मी तुम्हाला म्हटलंच होतं ना, खूप सोप्पा प्रश्न आहे, त्यामुळे ज्यांनी ज्यांनी फोनवरून माझ्याशी संपर्क साधला त्या सगळ्यांचं उत्तर बरोबर आलेलं आहे। मी तुम्हाला सुरुवातीला नावं सांगते त्यांची। प्रल्हाद महाडदळकर, मिलिंद टिपणीस, दीपा पालकर, रती पेडणेकर, मोरेश्वर धायमोडकर, शुभलक्ष्मी मस्तकार आणि सुबोध भाटवडेकर। तर ह्या सगळ्यांचं उत्तर बरोबर आलेलं आहे। आपली वेळ आता हळूहळू आपण सांगतेकडे येतोय कार्यक्रमाच्या, तरीही एका गाण्यापुरता

आणि मंडळी आता मी तुम्हाला उत्तर सांगते विचारलेल्या प्रश्नाचं. तत्पूर्वी दीपाली विचारे, शुभांगी कारेकर आणि अपर्णा चितारी या तिघींनी सुद्धा अगदी योग्य उत्तर सांगितलेलं आहे. आणि जो प्रश्न मी तुम्हाला विचारला होता की शांताराम नांदगावकर यांनी एक असं गीत लिहिलंय जे एका खेळाशी जोडलेलं आहे आणि ते गायलंय सुद्धा एका खेळाडूने, तर ते गीत आहे हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा आणि ते गायलंय सुनील गावस्कर यांनी. तर ते गाणं आपण ऐकूया. चला

हिरवळीवर खेळताना सभोवार पाहावे तो दिसतात बहरलेली माणसांची अजब जंगले, उंच झाडे, खुजी झाडे, वाकडी झाडे, सरळ झाडे, यशाच्या झुंबराखाली डोलणारी नाचणारी, अपयशाच्या एका फटक्यात त्यांची पाने गळून जातात, अपयशाच्या एका फटक्यात त्यांची पाने गळून जातात, जयघोषाच्या जल्लोषातली हवाच सारी निघून जाते, शेंड्यावरती खांद्यावरती फांद्यावरती नाचवणारे क्षणात आपल्या पारावरही थोडी जागा देत नाहीत।

आणि रसिको आता वेळ झाली आहे कार्यक्रमातून तुमचा निरोप घेण्याची. शेवटची दोन गाणी तुम्हाला ऐकवते. एक ज्याचा आपण मगाशी उल्लेख केला होता की प्रेमगीत म्हणत असताना त्यामध्ये एक करुणता करुणभावसुद्धा असतो. त्या भावाला अधोरेखित करणारं एक गीत आणि दुसरी भैरवी रागाशी जोडलेलं सजल नयन. आणि आपली भेट पुन्हा लवकरच होईल. सगळ्यांनी सुखरूप असा आनंदात असा. नमस्कार.

0: दारी 2030 पथदर्शी आराखडा मार्गदर्शक चौकट म्हणून कार्य करेल यावर या चर्चेत भर दिल्याचं ते म्हणाले. यामुळे दोन्ही देशांमध्ये सहकार्याच्या नवीन संधींचा उदय होईल अशी अपेक्षा आहे. यानंतर प्रधानमंत्री आज न्यूझीलंडमधल्या भारतीय समुदायाशी संवाद साधणार आहेत. तब्बल 40 वर्षांनंतर भारतीय प्रधानमंत्री न्यूझीलंडला आले असल्यानं तिथला भारतीय समुदाय त्यांना भेटण्यासाठी अतिशय उत्सुक आहे. भारत आपली पारंपरिक संरक्षण क्षमता आणि प्रगत तंत्रज्ञान अधिक सक्षम करून एक मजबूत आत्मनिर्भर आणि भविष्यासाठी सज्ज संरक्षण दलाची उभारणी करत आहे असं संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी म्हटलं आहे. विशाखापट्टणम इथं आज INS महेंद्रगिरी या स्वदेशी बनावटीच्या क्षेपणास्त्रवाहू युद्धनौकेचा जलावतरण समारंभ आणि नौदलात समावेश राजनाथ सिंग यांच्या उपस्थितीत पार पडला त्यावेळी ते बोलत होते. या युद्धनौकेविषयी राजनाथ सिंग म्हणाले,
1: INS महेंद्रगिरी में मल्टी फंक्शन राडार के साथ लॉन्ग रेंज सरफेस टू एयर मिसाइल्स का कॉम्बिनेशन है जो आकाश से आने वाले किसी भी खतरे को दूर से ही पहचान कर नष्ट कर सकते हैं और इसमें इंडिजिनस रॉकेट लॉन्चर है, टॉरपीडो लॉन्चर्स है, एक इंटीग्रेटेड एंटी सबमरीन डिफेंस सिस्टम है, इलेक्ट्रॉनिक वॉरफेयर सूट है और क्लोज इन वेपन सिस्टम भी है. ये तमाम चीजें INS महेंद्रगिरी को महेंद्रगिरी पर्वत के समान ही अभेद और मजबूत बनाती है.
0: भविष्यातल्या युद्धांमध्ये कदाचित कृत्रिम बुद्धिमत्ता आणि उदयोन्मुख तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल, मात्र युद्ध हे राष्ट्राचा दृढ निर्धार, शूर सैनिक आणि सक्षम लष्करी सामर्थ्याच्या जोरावरच जिंकता येतं असं ते म्हणाले. केवळ 1.5 वर्षांच्या कालावधीत आपल्या नौदलाच्या ताफ्यात 6 युद्धनौकांचा समावेश झाला असून यातून भारताची जहाज बांधणी क्षमता, संरक्षण उद्योग क्षेत्राचा झपाट्यानं होणारा विस्तार आणि स्वदेशी उत्पादनातली विश्वासार्हता दिसून येते असं ते म्हणाले. नीती आयोगानं आज नवी दिल्लीत शांती कायदा 2025च्या अंमलबजावणीबाबत सर्व संबंधितांसाठी एक चर्चासत्र आयोजित केलं आहे. या चर्चासत्रात कायदेशीर आणि नियामक आराखडा विकसित करणं, वित्त विमा आणि जनमानसातील प्रतिमा बळकट करणं तसंच उत्पादन क्षमता, कार्यान्वयन सज्जता आणि क्षमता बांधणी या बाबींवर प्रामुख्यानं विचारविनिमय होणार आहे. भारताच्या परिवर्तनासाठी अणुऊर्जेचा शाश्वत वापर आणि प्रगती अर्थात शांती विधेयक हे अणुऊर्जा क्षेत्राचं नियमन करणाऱ्या कायद्यांचं आधुनिकीकरण करण्याच्या सरकारच्या प्रयत्नांचं प्रतिबिंब आहे. या चर्चासत्रामुळे या क्षेत्रातले तज्ज्ञ, धोरणकर्ते, संशोधन संस्था आणि उद्योजकांना या ऐतिहासिक कायद्याच्या कार्यान्वयन चौकटीवर विचारमंथन करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध होईल. भारताच्या अध्यक्षतेखाली ब्रिक्स 2026 परिषदेत आज नागपूरच्या हॉटेल रेडिसन ब्लू इथं सुरुवात झाली. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी ब्रिक्स देशांच्या परिवहन मंत्र्यांच्या तिसऱ्या बैठकीचं अध्यक्षपद भूषवलं. पर्यायी जैव इंधनं आणि प्रदूषणमुक्त तंत्रज्ञानाचा अवलंब करून रस्ते, रेल्वे, हवाई आणि जलवाहतूक क्षेत्रात कार्बन उत्सर्जन शून्य करणारी वाहतूक व्यवस्था निर्माण करण्याच्या प्रयत्नांवर प्रतिनिधींनी चर्चा केली. लवचिक आणि शाश्वत परिवहन व्यवस्था निर्माण करण्याच्या दृष्टीनं सहकार्य अधिक दृढ करण्यासाठी ब्रिक्स सदस्य देशांमध्ये अद्ययावत तंत्रज्ञान आणि नाविन्यपूर्ण उपक्रमांची देवाणघेवाण केली जात आहे. तसंच या सहकार्याला बळकटी देण्यासाठी या बैठकीत ब्रिक्स मंत्रीस्तरीय घोषणापत्र 2026 देखील स्वीकारण्यात आलं आहे असं गडकरी यांनी सांगितलं. इराण, ब्राझील, दक्षिण आफ्रिका, चीन, संयुक्त अरब अमिरात, इजिप्त, इंडोनेशिया आणि इथिओपिया या देशातल्या परिवहन मंत्र्यांनी यात सहभाग घेतला. तरुण पिढीनं आपल्या व्यक्तिमत्व विकासासाठी वाचनालयाचा जास्तीत जास्त वापर करावा असं आवाहन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केलं आहे. नवी दिल्ली इथं जयप्रकाश नारायण सार्वजनिक वाचनालयाचं उद्घाटन करताना ते आज बोलत होते. लोकनायक जयप्रकाश नारायण हे महान स्वातंत्र्यसैनिक, विचारवंत आणि राष्ट्रीय नेते होते असं शहा यावेळी म्हणाले. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. भारताचा उंच उडीपटू

आणि राष्ट्रीय विक्रमवीर सर्वेश कुशारे यानं मोनॅको इथल्या डायमंड लीग अॅथलेटिक्स स्पर्धेत तिसरं स्थान पटकावलं आहे. या स्पर्धेत पहिल्या तीन क्रमांकांमध्ये स्थान मिळवणारा तो चौथा भारतीय खेळाडू ठरला आहे. अनेक दिग्गज खेळाडूंचा सहभाग असलेल्या या स्पर्धेत 2 मीटर 28 सेंटीमीटरची उंची पार करण्याचे तिन्ही प्रयत्न अयशस्वी ठरल्यामुळे त्याला तिसऱ्या स्थानावर समाधान मानावं लागलं. भारत आणि इंग्लंड यांच्यात लॉर्ड्स इथं सुरू असलेल्या पहिल्या महिला क्रिकेट कसोटी सामन्यात काल पहिल्या दिवशी भारतानं पहिल्या डावात 285 धावा केल्या. स्मृती मंधानानं 83 धावांची शानदार खेळी केली. कर्णधार हरमनप्रीत कौर आणि दीप्ती शर्मा यांनी अर्धशतक झळकावलं. पहिल्या दिवसाचा खेळ संपताना इंग्लंडनं एक गडी गमावत 21 धावा केल्या आहेत. दरम्यान आंतरराष्ट्रीय टी ट्वेंटी क्रिकेटमध्ये भारत आणि इंग्लंड दरम्यान पाचवा आणि अखेरचा सामना भारतीय वेळेनुसार आज सायंकाळी 7 वाजता सुरू होईल. या मालिकेत इंग्लंडनं 3-0 अशी आघाडी घेतली आहे. फिफा विश्वचषक स्पर्धेत आज नॉर्वेचा सामना इंग्लंडशी होणार असून गतविजेत्या अर्जेंटिनाची लढत स्वित्झर्लंडसोबत होणार आहे. या सामन्यांमधून उपांत्य फेरीत प्रवेश करणाऱ्या उर्वरित 2 संघांची नावं स्पष्ट होतील. स्पेन आणि फ्रान्सनं याआधीच उपांत्य फेरीच्या अंतिम 4 संघांमधलं आपलं स्थान निश्चित केलं आहे. स्पेननं बेल्जियमवर 2-1 असा रोमांचक विजय मिळवून पुढची फेरी गाठली तर फ्रान्सनं मोरोक्कोवर 2-0 असा सहज विजय मिळवत आगेकूच केली. भारतीय हवामान विभागानं पुढच्या 3 दिवसात बिहार, उत्तर प्रदेश, आसाम, मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोराम, त्रिपुरा, उपहिमालयीन पश्चिम बंगाल आणि सिक्कीममध्ये मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला आहे. तसंच पुढील 5 दिवसात दिल्ली, हरियाणा, चंदीगड, पंजाब, अरुणाचल प्रदेश, गांगेय पश्चिम बंगाल, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, लडाख आणि जम्मू काश्मीरमध्ये रेड अलर्टचा इशारा दिला आहे. अंदमान आणि निकोबार बेटं, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, ओदिशा, तमिळनाडू, पुदुच्चेरी, कराईकल, पश्चिम मध्य प्रदेश, छत्तीसगड, झारखंड आणि ईशान्येकडील काही भागात पुढील 3 ते 4 दिवसात विजांचा कडकडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्यांसह वादळी पावसाची शक्यता आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. भारत आणि न्यूझीलंड दरम्यानचा द्विपक्षीय व्यापार 2030 पर्यंत 35,000 कोटी रुपयांपर्यंत नेण्याचा निर्धार संयुक्त निवेदनात व्यक्त. विशाखापट्टणम इथं INS महेंद्रगिरी या स्वदेशी बनावटीच्या क्षेपणास्त्रवाहू युद्धनौकेचं जलावतरण संपन्न. भारताच्या अध्यक्षतेखाली ब्रिक्स राष्ट्रांच्या परिवहन मंत्र्यांच्या परिषदेला नागपूर इथं सुरुवात. आणि मोनॅको इथल्या डायमंड लीग अॅथलेटिक्स स्पर्धेत भारताचा राष्ट्रीय विक्रमवीर सर्वेश कुशारे यानं पटकावलं 3रं स्थान. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात हेमा मालिनी अरुण कुमार यांचं गायन आपण ऐकलं. राग होते बावली, कल्याणी आणि केदारम. त्यांना

0: व्हायोलिन साथ केली होती सरद मुरली यांनी आणि मृदंगम साथ होती दक्षिण मूर्ती यांची. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित झाला.
1: आकाशवाणीच्या कंटेंट सोर्सिंग पॉलिसी अंतर्गत कार्यक्रम निर्माते आणि निर्मिती संस्थांकडून सर्जनशील आणि दर्जेदार कार्यक्रमांसाठी प्रस्ताव मागवण्यात आले आहेत. अधिक माहितीसाठी https://prasarbharati.gov.in/NIPP या वेबसाईटला भेट द्यावी. शेवटची तारीख आहे 31 जुलै 2026.
2: मैत्रिणींनो, दिनांक 12 जुलै 2026 रविवार रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळ या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय प्रसारणामध्ये सुरुवातीला आपण ऐकणार आहात बालिका तसेच महिला सुरक्षा विषयक कायदे आणि त्यांची अंमलबजावणी याविषयी ऍडव्होकेट भक्ती धोंडोपंत कुलकर्णी यांच्या मुलाखतीचा भाग दुसरा आणि त्यानंतर महिलांचे आजार आणि योग याविषयी आयुर्वेद तज्ज्ञ आणि योग शिक्षिका डॉक्टर मंजुषा चौधरी यांच्या मुलाखतीचा भाग दुसरा. ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असेल.
0: आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता माहिनी यानंतर दुपारी 3 वाजता.
3: नमस्कार, आकाशवाणी समाचार के साथ मैं जागृति शर्मा.